एफएम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात सकाळचे हे प्रसारण. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 5:45 आणि 45 सेकंद आता झाले असतात. दिसभर वितरावपाच्यो एफएम रेनबोच्या वितरावणीतल्यो ह्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. भक्ती संगीत पुष्पांजली कार्यावळींची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 10:10 10:30 मुखेल खबरो झाल्या उपरांत शास्त्रीय संगीत. रतनलाल टिक्कू हांचे संतूर वादन, तांणी सादर केल्लो राग अहिर भैरव. 7:10 नमस्कार गोवा, मजगती आसतल्यो प्रादेशीक खबरो 7:25 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावेल्यान 8:00 आमी सहक्षेपित करतले. 8:15 कातारां. 9 सदाबहार मजगती कोंकणीतले राष्ट्रीय खबरांपत्र 8:40 तुमकां आयकपाक मेळटले. 10:05 इंग्लिशींतल्यान तर 11:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. 10:10 तरेकवार मराठी गितांची कार्यावळ आसतली.

घरात फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. हॅलो डॉक्टर, दनपारच्या एक वराचेर डॉक्टर लिनेट मारिया फर्नांदेश. हांच्या लागी साधिल्लो संवाद. कार्यावळीचो विषय वुमन्स हेल्थ केअर अवेअरनेस आणि वेलबींग. आरजे विनीत नायक हांणी डॉक्टर लिनेट मारिया फर्नांदेश हांच्या लागी साधिल्लो संवाद. दोन वरांचेर भक्ती संगीत. 2:30 सावन पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटल्यो. पहिल्या सुवातेर पश्चिमी शास्त्रीय संगीत. प्रायोजित कार्यावळ स्पायस आमी वितरायतात 3 वरांचेर. द म्युझिक लॉन्च 3:10. 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आणि डाऊन मेमरी लेन 5:10. सांजवेच्या प्रसारणात 5:35 शास्त्रीय संगीत. पंडित अजय पोहनकर आणि बेगम परवीन सुलताना हांचे गायन. 6:05 रेनबो सांज. तुमची पसंती 7:10. 8:00 कातारां तर 8:30 सदाबहार. न्यूज एट 9 हे खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्या उपरांत 9:15 सावन पश्चिमी संगीत. फ्रायडे फिएस्ता 10:00 आरजेस चॉईस आणि 11:10 द लेट आर. ऐकपेनो एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन.

आणि आता तुमच्याच सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान सकाळच्या सभेत वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी संजीवनी 6:50 भलायके विशयक आयची कार्यावळ घेवन येता ग्लोकोमा डॉ चंद्रकांत शेटये हांणी दिल्ली म्हायती. शुभप्रभात कार्यावळीचो वेळ 7:05. दिनविशेष विचार किरण ह्या सांगाताक तुमकां आयकपाक मेळटली गांधी स्मृती. शास्त्रीय संगीत 10:30 पंडित जयतीर्थ मेहुंडी हांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान सकाळचे हे सभेत वितरावपाच्यो हे आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. तुमी आयकली कार्यावळींची ही रूपरेख.

एफएम रेनबो चा वितरावणी की अशिली भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. उल्हास भुयाव, प्रियांका कुलकर्णी, उषा मंगेशकर, फादर लॅन्सी डी सिल्वा तसेच उदित नारायण आणि रूपकुमार राठोड हांणी गायली ही गीतां.

रतनलाल टिक्कू हणी संतूरचेर सादर केलो हो आशिलो राग अहिर भैरव. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आशिली. तबल्याची साथ नंदकुमार पर्वतकार हांची.

शास्त्रीय संगीताची कार्यावळ सोपवताना आमच्या ऐकम्याकामी याद करून दिता. एफ एम रेनबोच्या वितरावणीत सांजवेच्या 5:35 उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. पंडीत अजय पोहनकर आनी बेगम परवीन सुलताना.

याद असुनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्सांचेर शास्त्रीय संगीत सकाळच्या 10:30 वरांचेर. आयचे कलाकार आसात पंडित जयतीर्थ मेहुंडी. आयकुया तांणी गायिल्ले राग गुणकली आणि शुद्ध सारंग आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 10:30 वरां जाऊन 30 मिनटांचेर.

आकाशवाणी च्या पणजी केंद्रावेल्यान ही वितरावणी आसा एफ एम रेनबो सेवेची. तुम्ही आयकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 7:05 जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. 7:10 आयकपाक रावात आमची सदचीच कार्यावळ. नमस्कार गोवा. आयकत रावात एफ एम रेनबो.

0: नव्या दिसाची ही नवी उमेद तुमचं सांगात आणि पुढतून एकदा मनाक एक आगळी वेगळी अशी ऊर्जा देऊपी गुरु ठाकूर ह्यांची ही उतरा. एफएम रेनबोच्या वितरावणीत नमस्कार गोवा ही कार्यावळ आता पुढे वर्तना दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: एकोणतीस मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतांतल्यो किराणा घराण्याच्यो नामनेच्यो गायिका हिराबाई बडोदेकर हांचो जल्माचो दीस आयचो एकोणतीस मे 1905 वर्सांतलो. तांचो जल्म मिरज हांगा जालो. आपल्या कर्तृत्वान समाजातल्यो अनिष्ट रूढी मोडून गायन ही कला सांबाळपी गानहिरा हिराबाई बडोदेकर. हिराबाई बडोदेकर हांणी मुंबईंत गायन कलेचें शिक्षण दिवपा खातीर नूतन संगीत विद्यालयाची स्थापना केली. राधे कृष्ण बोल सारखे अप्रतीम भजन आमी आयजूय तितल्याच तन्मयतेन तांच्या आवाजान आयकतात. मैफिलींत गाणें गावपी ही पयली स्त्री कलाकार. संगीत मळार तांणी दिल्ल्या योगदाना खातीरच मराठी नाट्य परिशदेन बालगंधर्व सुवर्ण पदक पुरस्कार तांकां भेटयलो ते वर्स आशिल्ले 1966. तर भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो गौरव केलो 1970 वर्सा. विष्णुदास भावे सुवर्ण पदकाच्यो त्यो मानकारी थाल्ल्यो 1974 वर्सा. तर कोलकात्याच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीन तांचो सन्मानय केलो. गानहिरा हिराबाई बडोदेकर हांची आयज आमी याद काडटा कारण आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा हिंदी चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर हांची. आयज तांची पुण्यतिथी. भारतीय रंगमंच तशेंच हिंदी सिनेमा हांचो आधारस्तंभ अशें मानतात पृथ्वीराज कपूर हांकां. पृथ्वीराज कपूर हांणी मूकपटांतल्यान आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. भारतीय जननाट्य संघ इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन हाचे ते संस्थापक आशिल्ले. पृथ्वीराज कपूर हांणी 1944 वर्सा मुंबईंत पृथ्वी थिएटराची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीच्या मार्फत पुराय देशभर तांणी नाटकां केलीं. भारतातलो पयलो चित्रपट आलम आरा हातूंत मुखेल भूमिका आशिल्ली पृथ्वीराज कपूर हांची. कला क्षेत्रांतल्या तांच्या योगदाना खातीर 1969 वर्सा भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. मरणा उपरांत 1972 वर्सा दादासाहेब फाळके पुरस्कारानय तांचो सन्मान जाला. आयज आमी याद काडटा पद्मश्री पुरस्कार सन्मानीत भारतीय पत्रकार लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा हांची. आयज तांचो जल्माचो दीस. तर 1919 वर्सा विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर आल्बर्ट आयन्स्टायन हांणी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केल्ली तो दीस आयचोच 29 मे. भारतीय जनता पक्षाचे नेता व्ही एस येदुयरप्पा हांणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतली आयचे दिसा 29 मे 2008 वर्सा. तर 1987 वर्सा स्वातंत्र्य भारताचे 5वे पंतप्रधान आणि भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंग हांचे निधन झाले. आयज तांचो स्मृती दीस. आयज आम्ही याद काडटा शेर्पा तेन सिंग आणि एडमंड हिलरी हांची. 1953 वर्सा आयचेच दिसा माउंट एव्हरेस्ट ते चोडून गेल्ले. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आपले भितर हो खास दीस 29 मे.
1: दिन विशेष.

ऐक पेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचं तुमचं हो सांगत आशिल्लो. नमस्कार गो आहे कार्यावळीत. ऐक पेनो, खयच्याय नव्या अनुभवाक फुडो करताना मनात एकूच इच्छा आसता, तो अनुभव बरो आसचो, अपेक्षा पुर्ती करपी आसचो. वपू काळे हांच्या ह्याच उतरांचो आधार घेत हांव चारुशिला तुमचो निरोप घेतां. नमस्कार गो आहे कार्यावळीत. आयचो हो दीस तुमकां सगळ्यांक बरो वचूं ही प्रार्थना.

0: प्रेमरेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात सकाळच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी. 8 वरां जातात. दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करता.
1: सिर्फ पापड और कपडे सुखते थे.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

FM रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 8 वरां जाऊन 17 मिनटां आणि 30 सेकंद झाल्यात. तुमच्याच आवडीची कातारा चितना ने सपना या फिल्मा खातीर ऐकूया लेनोय गोमेंडेश हांचो हो आवाज.

दरोज हंसावास तणगाईले काळीज अस्तुरेचे एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात ही कातारां. आमच्या ऐकप्याक आम्ही याद करून दिता. ह्या उपरांत 8:40 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां ऐकपाक मेळटलें. ह्या खिणाक एम बॉयर.

0: युनिवर्सिटी बीडीटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या प्लॅटिनम जुबली सुवाळ्यात वांटेकार जातले. फाल्यां उपराष्ट्रपती राधाकृष्णन पणजेंत गोंय राज्य स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वांटेकार जातले आनी CSIR इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीक भेट दितले. आयतारा ते कर्नाटकांतल्या बेलथंगडीत CRI इंडस्ट्रियल पार्कचें उक्तावण करतले आनी श्रीक्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराक भेट दितले. त्या उपरांत ते केरळांतल्या कोट्टायम हांगा दिपिका ह्या मल्याळम दिसाळ्याच्या 140व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्याचें उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिक्कीम पुलिसांक प्रतिश्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशांतले 15वे राज्य आनी ईशान्य भारतांतले 3रे राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरीक केंद्रीत आनी दुर्बळ घटकां वांगडा संवेदनशील रावपाचें आवाहन पुलीस दळांक केलां.
1: व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाया जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली ही चड पारदर्शकताय सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतीशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी विद्यार्थ्यांक आश्वासन दिला. नवी दिल्लींत CBSE अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी सांगले,
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: यो खबरों तुम्हें आकाशवाणी पणजी केंद्र वाला ऐकता.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आनी त्रिपुरा ह्या राज्यां खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंत दिल्लीचे खासदार आनी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांची पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. डॉ अर्चना गुप्ता हांची हरियाणा भाजपाच्यो मुखेली म्हूण तर केवल सिंग ढिल्लन हांची पंजाब भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हूण नियुक्ती केल्या. अभिषेक देवरॉय हांची त्रिपुरा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. हे नियुक्त्यांच्या माध्यमांतल्यान नितीन नवीन हांणी राज्यांच्या तशेंच राष्ट्रीय पांवड्यावेल्या पदाधिकाऱ्यांचो नवो पंगड वेचून काडपाची प्रक्रिया सुरू केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत जनजाती सुरक्षा मंचा प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाविशी मंचे समर्पण खऱ्यांनीच तोखण्या करपासारखेच आसा अशें सोशल मिडियावेल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. हे बसकेवेळार आदिवासी समाजाच्या विकास आनी सक्षमीकरणाकडेन संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर अर्थपूर्ण चर्चा जाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलायट्स हांची भेट घेतली. हे भेटीवेळार दोनूय वटेन अस्तंत आशियातल्या बदलत्या परिस्थितीचेर आनी भूंयमध्य दर्यादेग प्रदेशांतल्या भारताच्या हितसंबंधांचेर चर्चा केली अशें एका सोशल मिडिया पोस्टार डॉ जयशंकर हांणी सांगले. सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी हालींच केल्ल्या भारत भेटीक लागून दोनूय देशांमदली भागीदारी एका नव्या पांवड्यार पावल्या अशें ते उलयले. जयशंकर हांणी सायप्रसांतल्या जिमनीच हांगा युरोपियन युनियनच्या विदेश मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेक लेगीत बरी चर्चा जाल्ल्याचें सांगले. तांणी युरोपियन युनियन आनी भूंयमध्य दर्यादेगेवेल्या देशांवांगडा आशिल्ले भारताच्या संबंधाविशीं परतून एक फावट पुष्टी दिली. 2025-26 ह्या वर्सा दिल्लीत 370 आयुष्मान आरोग्य मंदीर सुरू केल्यात. ही केंद्रां केंद्र सरकाराच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण आनी निर्धारीत आर्थिक मानकांप्रमाण विकसीत आनी संचलीत केल्यात अशें दिल्ली सरकारान म्हळां. खर्च निर्धारीत मर्यादे परस चड जाल्ल्याच्या माध्यमांमधल्या खबरांचे सरकारान खंडन केला. राजधानीतल्या भलायकी सेवांचो विस्तार पुरायपणान पारदर्शकतेन करतात

लोना रावता तुका तांणी गायिल्ल्या ह्या गीता वांगडा सोंपता कांतारांची कार्यावळ. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही आयकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्यांत बरोबर 9 वरां जातात.

इसमें रेनबोच्या वितरावणीत आमच्या सगळ्या ऐकम्यात परतून एकदा मायमोगाचं योकार. सकाळच्या नऊ वरांचं हवे तालधरात फिल्मी संगीताची रायकत सदाबहार गीता.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत सदा बहार गीतांची कार्यावळ सुरू करताना लता मंगेशकरांचा आवाज गुलाम मोहम्मदांच्या संगीत निर्देशनाखाला कमल अमरोही हांचे हे गीत ऐकवेनो आयजूय बी तितलेंच लोकप्रिय आशिल्लें हें फिल्म पाकिजा. कार्यावळ फुडें व्हरतना महेंद्र कपूर हमराज फिल्मांत साहिर लुधियानवी हांचें गीत संगीतकार रवी.

जय गीतशिलय संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. सदाबहार गीतांची ही कार्यावळ आता पुढे वर्तना ऐकूया. किशोर कुमार आणि आशा भोसले यांचे हे आवाज 1981 वर्षा प्रदर्शित झालो कालिया हो चित्रपट. गीतकार मजरूर सुलतानपुरी, संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले आणि किशोर कुमार, तुम्ही ऐकली कालिया फिल्मातली गीता. एफ एम रेनबोची वितरावणी तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताची ऐकत. सदाबहार गीतांची कार्यावळ 9 वाजून 32 मिनिटं जातात. एक लहानसा ब्रेक.

0: कभी कभी या फिल्मात खय्याम यांच्या संगीत निर्देशनाखाला तुम्ही ऐकले लता दीदी आणि मुकेश यांचे आवाज. सदाबहार गीतांची ही कार्यावळ आता पुढे वळताना आशा भोसले.
1: संगीतातलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आम्ही वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणे संगीत हीच जीण मानून जगपी.

च्या धा वर्सा सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मातल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्ष केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गितातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्या दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्या नवाशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो झाला.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाशेन तिची कारकिर्द नवी मोडणां घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारक्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हूण सन 2009 वर्सा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना।

आशा भोसले हांचो आवाज, संगीतकार रवी हांच्या निर्देशना खाला, साहिर लुधियानवी हांची ही रचना वक्त फिल्मात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

तुम्ही इंग्लिशच्या विषयावर तुम्ही ऐकतात सकाळच्या सभेतली हो तर एक वार कार्यावळी या खिणाक सदाबहार गीता कार्यावळीतले हे निमाणे गीत ऐकपाक दिवच्या पयली तुमकां याद करून दिता धाबरा जाऊन 5 मिनटांचेर दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले आनी उपरांत धाबरा 10 मिनटांचेर तरेकवार मराठी गितांची कार्यावळ ह्या खिणाक सदाबहार गितांची कार्यावळ सोपयतना सौदागर फिल्मांत लता मंगेशकर गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन

रसिका श्रोते हो, FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 10:11 झालेले आहेत. सादर करीत आहोत हा विविध रंगी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो मराठी विविधरंगी गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. संत जनाबाई यांची रचना आपण ऐकलीत. रंगी रंगला श्रीरंग या संग्रहासाठी हा स्वर विदुषे किशोरी आमोणकर यांचा आणि कार्यक्रमात यानंतर हे भाव

श्रोते हो मंगेश पाडगावकरांची ही रचना अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांचे स्वर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतानंतर श्रीधर फडके यांचा स्वर आणि संगीत विमल लिमये यांची ही रचना.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादई वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोतेहो, पुन्हा एकदा एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपलं स्वागत. विविधरंगी मराठी गीतांचा हा कार्यक्रम बालगंधर्व या चित्रपटात आनंद भाटे

बालगंधर्व या चित्रपटात आनंद भाटे यांचा हा स्वर. श्रोते हो, विविध रंगी मराठी गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कट्यार काळजात घुसले या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेक यांचं संगीत, पुरुषोत्तम दारवेकरांची रचना, हा स्वर पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीची सुरुवात शान ह्यांच्या आवाजातल्यानं आम्ही केली. मुखावेला स्वातीर परत एकदा श्रीधर कामत ह्यांचे गीत आम्ही ऐकूया, शंकर महादेवन ह्यांच्या आवाजातल्यानं.

नेहरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या आवाजातले हे गीत आम्ही ऐकले. साईश पणंदीकर ह्यांचे शब्द, त्याचबरोबर अशोक पत्की ह्यांचे संगीत. कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीत मुखावेल्या सुवातीर हे सोबीत असे भक्तिगीत ऐकूया. यतीन ताळावलीकर ह्यांचे कंपोजिशन.

शर्मिला कश्यप हांच्या आवाजातले हे गीत तुम्ही नुकतेच ऐकले. ऐकपेनो मुखावेल्या सुवातीर डॉक्टर भिकाजी घाणेकर हांणी बरयल्ले हे गीत ऐकुया डॉक्टर शकुंतला भरणी हांच्या आवाजातल्यान.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान.
5: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
4: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
5: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारच न्यूज ऑन एअर.
4: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज

0: सिलेक्ट करात।
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात।
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात।
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो।
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर।
1: हय, पुराय संसारभर।

0: ऐकुपेनो स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजातले हे निमणे गीत कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीतले आशिल्ले. आणि या गीताबरोबर सुगम संगीताची ही कार्यावळ हांगा सोंपता. कांय खिणांतच म्हळ्यार 12 जावन 5 मिनटांचेर दिल्ली केंद्रावयल्यान इंग्लिशींतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटा. ताचे उपरांत 12 जावन 10 मिनटांचेर चित्ररंजन ही कार्यावळ तुमचे खातीर आमी घेवन येतात. आयकत रावात 105 हुशार FM रेनबो.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर.
3: This is Akashvani, the news read by Valsa Williams. National Security Advisor Ajit Doval called for decisive action against terrorism and has said there cannot be double standards in the fight against it. Address

आयकू बनो तुमका सगळ्यांक येवकार. तुम्ही ऐकता 105.4 FM रेनबो. बराबर जाऊन 10 मिनटां जाल्ली आसा. ह्या खिणाक तुमका आमी आयच्या पुराय दिसात वितरावपात येवपी कार्यावळींची रुपरेषा दितले. काय खिणातच चित्ररंजन ही कार्यावळ आमी तुमचे खातीर घेवन येतात.

रॉकस्टार ह्या चित्रपटांतले हे गीत आशिल्ले. चित्ररंजन ह्या कार्यावळींत मुखावयल्या सुवातेर स्वानंद किरकिरे हांचे गीत, त्याचबरोबर शंतनू मोहित्रा हांचे संगीत आमी आयकुया. थ्री इडियट्स ह्या चित्रपटांतल्यान शान हांच्या आवाजांतल्यान.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमची सांज आनीकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8:00 कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8:00 कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो गोंयकारा.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात काय मुखेल खबरो. भारतांत येवपी निसो स्कॅरोस हे तेल टँकर हुमोर्च यशस्वीपणान हुपून विशाखापट्टणम वचपाच्या वाटेर आसात. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग हांच्या पुण्यतिथी दिसा

आयकुपेनो केदारनाथ ह्या चित्रपटातले हे गीत आशिल्ले अमित त्रिवेदी हांच्या आवाजातल्यान. दनपारच्या एक वराचेर हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आम्ही तुमचे खातीर घेऊन येतात, ती ऐकुपाक विसरू नकात. आयच्या आमच्या ह्या कार्यावळीत डॉक्टर लिनेट मरिया फर्नांडीस आमचे बरोबर असतली, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकॉलॉजिस्ट डिरेक्टर डिरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस गव्हर्नमेंट ऑफ गोवा. तुमकां तुमच्या प्रस्नांची जाप जाय, तुमच्या शंकांचे जर निरसन करपाक जाय जाल्यार आमच्या एफ एम रेनबोच्या स्टुडिओतल्यान आमच्यो फोन लायन्स तुमचे खातीर ओपन आसात. 0832 हो कोड वापरून तुमच्यांनी फोन करूं येता, 2421285 ह्या नंबराचेर. तशेंच आनी एक नंबर खास तुमचे खातीर आमी ओपन दवरला, 2224457. नंबर परत एकदां सांगता, 0832 हो कोड वापरून 2421285 नाजाल्यार 2224457 ह्या नंबराचेर तुमी आमकां मुजरत फोन करूं शकता आनी डॉक्टरा कडल्यान तुमच्या प्रस्नांची तुमी जाप मेळोवपाक शकता. आयकुपाक विसरूं नाकात हॅलो डॉक्टर आयज एक वराचेर. ह्या खिणाक चित्ररंजन ही कार्यावळ चालू आसा, 12:45 जाल्यात आनी चित्ररंजन कार्यावळींत आतां आमी मुखार वता. मुखार वता आसतना रॉक स्टार ह्या चित्रपटांतलें हें गीत आयकुया मोहीत चौहान हांच्या आवाजांतल्यान, ए आर रहमान हांचें कंपोजिशन.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

आनी ह्या गिता बरोबर चित्ररंजन ही कार्यावळ हांगा सोंपता. कांय कणांतच हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आमी तुमचे खातीर सुरू करतात. एकत्र वाद 105.4 FM रेनबो. तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: टू हो कोड वापरून 2421285 नाजाल्यार 2224457 ह्या नंबराचेर तुमी आमकां कॉल करून तुमच्या प्रश्नांची जाप तुमच्यांनी मेळोवपाक जाता. आनी आखिणाक हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आतां आमी सुरू करतात. आयच्या कार्यावळींत आमची गेस्ट डॉक्टर लिनेट फर्नांडीस. दोतोर, तुमकां खूब खूब येवकार.
1: थँक्यू वेरी मच आरजे विनीत. तुमकांय सामकें ग्रॅटिट्यूड, तुमी म्हाका आयज आफयला टू कंडक्ट दीस. एंड तुमची ही इनिशिएटीव जी आसा पळय, लोकांचे यु नो अवेरनेस वाडोवपाक अबाउट हेल्थ केअर फेसिलिटीज, तांची अवेलेबिलिटी, आय थिंक तुमकां खरें आनी खरें यु नो वावर. थँक्यू वेरी मच फॉर वॉट एवर यू आर डुईंग.
0: थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट डॉक्टर. पहिल्यान पहिली हांव तुमचे कडेन मागता की तुमी एक ल्हानशें ब्रीफ इंट्रोडक्शन तुमचे बद्दल दिवचें. म्हणजे एकंदरीत ह्या मेडिकल फिल्डान तुमची ही जर्नी कशी आशिल्ली?
1: ओके, सो हांवें एक्चुली म्हजी MBBS आनी MD ऑब्स्टेटिक्स गायनेकॉलॉजी गोवा मेडिकल कॉलेजांच्यान केल्या. ताचे नंतर MD पास आउट करून आय हॅव अबाउट 11 years ऑफ एक्सपिरियन्स, विच इज कंबाइंड, इट इज शेड बिटवीन प्रायवेट आनी गव्हर्मेंट. सद्याक फॉर द लास्ट 6 years आय हॅव बीन सर्विंग द पीपल ऑफ गोवा अँड द गव्हर्मेंट एज अ कन्सल्टंट ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी. ही जी फील्ड आसा न्ही, ती इट्स अ मिक्स, लायक इट मेक्स यू फील हॅपी, इट मेक्स यू फील सॅड, इट्स एक्स्ट्रीमली डिमांडींग बट इट्स एक्स्ट्रीमली सॅटिस्फायींग ऑल्सो. सो हे जे फील्ड आसा पळय, बेसिकली इट इनवॉल्व्स केअर एक्सक्लुझिवली फॉर विमेन. सो वी आर विमेन सेंट्रीक अँड द रिझन हांवें हें चूज केलें म्हणून आय फेल्ट लायक वॉट बेटर वे टू सर्व विमेन दॅन चूज अ कॉलिंग लायक दीस.
0: ऑल रायट, थँक्यू सो मच दोतोर. तुमकां परत एकदां हांव वेलकम ऑन बोर्ड म्हणटा. आनी पयल्या प्रश्ना कडेन म्हज्या हांव वता. आतां आयच्या टायमार गायनॅक हो टर्म आमकां सगळ्यांक खबरूच आसा, बट वेन वी से ऑब्स्टेट्रिक्स, एक्झॅक्टली ऑब्स्टेट्रिक्स म्हळ्यार कितें आनी गायनॅक ह्या टर्मा पासून ताचो डिफरन्स कितें?
1: ओके, सो ऑब्स्टेट्रिक्स म्हळ्यार गर्भशास्त्र.
0: ऑल रायट,
1: सो हे फक्त प्रेग्नन्सी आनी प्रेग्नन्सी रिलेटेड इव्हेंट्सा कडच्यान डिलींग आसता ही. सो लेबर, एंटीनेटल ऑर गर्भवती बायलाचे जे केअर आसता पळय, अलोंग वीथ दॅट, अलोंग वीथ डिलिव्हरी आणि पोस्टनेटल केअर. सो दीज फेसीस आर एक्स्ट्रीमली डिमांडींग. अँड ऑब्स्टेट्रिक्स जे आसा पळय, हे फक्त गर्भावती बायलाची आसता. वेर एज गायनेकॉलॉजी इज एवरीथींग एल्स. ओके, सो रिप्रोडक्टीव्ह सिस्टम, विमेन रिप्रोडक्टीव्ह सिस्टम विच इन्क्लूड्स हॉर्मोनल इम्बॅलन्स.

0: Basically, it involves care exclusively for women. So we are women centric, and the reason how I choose Kerala Monan, I felt like what better way to serve women than choose a calling like this.
1: ऑल रायट थँक्यू सो मच दोतोर तुमकां परत एकदां हांव वेलकम ऑन बोर्ड म्हणटा आनी पयल्या प्रश्ना कडेन म्हज्या हांव वता आतां आयच्या टायमार गायनॅक हो टर्म आमकां सगळ्यांक खबरूच आसा बट वेन वी से ऑब्स्टेट्रिक्स एग्जॅक्टली ऑब्स्टेट्रिक्स म्हळ्यार कितें आनी गायनॅक ह्या टर्मा पासून ताचो डिफरन्स कितें
0: ओके सो ऑब्स्टेट्रिक्स म्हणल्यार गर्भशास्त्र
1: ऑल रायट
0: सो हें फक्त प्रेग्नन्सी आनी प्रेग्नन्सी रिलेटेड इव्हेंट्सा कडच्यान डिलींग आसता ही सो लेबर एंटीनेटल ऑर गर्भवती बायलाचे जे केअर आसता पळय अलोंग वीथ दॅट अलोंग वीथ डिलिव्हरी आनी पोस्टनेटल केअर सो दीज फेसीस आर एक्स्ट्रीमली डिमांडींग अँड ऑब्स्टेट्रिक्स जे आसा पळय हे फक्त गर्भावती बायलाची आसता वेर एज गायनकॉलॉजी इज एवरीथींग एल्स ओके सो रिप्रोडक्टीव सिस्टम women reproductive system which includes hormonal imbalance

0: पेन ऑर इनटॉलरेबल पेन. मुझे
1: ओके
0: पोटान इतले पेन जावपाक लागले सोसंक जायना.
1: सो दॅट इज नॉट नॉर्मल.
0: दॅट इज नॉट नॉर्मल. दॅट हॅज टू बी एट एनी टायम ऑफ द प्रेग्नन्सी. ती तेची काळजी घेवपाची. सेकंड टायम इज ब्लिडींग. ओके, प्रेग्नंट असताना पिरियड्स बंद जाता, ब्लिडींग जायना. एकदा प्रेग्नंट झाले की ना, ब्लिडींग चालू झाले तर इट इज ॲबनॉर्मल अँड यू शूड नॉट इग्नोर इट. घरा बसप नी. ओके, थर्ड थिंग इज बेबी कमी भोवप. ओके, सो आम्ही युजली अडवाईज करतात टू काउंट हाऊ मेनी मुवमेंट्स बेबी शूड परसीव इन अ डे. इफ देर इज एनी रिडक्शन ऑर यू नो मदर्स हॅव दिस इन्स्टिंक्ट एनिथिंग दॅट टेल्स देम इज नॉट नॉर्मल, प्लीज गो टू द डॉक्टर एज सून एज पॉसिबल.
1: ओके,
0: थर्ड थिंग इज एनी काइंड ऑफ एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑर फ्लुइड लीकिंग. ओके, विच अगेन इग्नोर करप नी. आणि थर्ड थिंग इज सर्टन सिम्टम्स लाईक हेडेक ऑर तकली उसळप, विच डझंट गो अवे विथ आम्ही क्रोसिन घेतले ऑर यू टेक समथिंग. सेकंडली दोळ्या मुखार काळोख जावप ऑर धुवळ कसर जावप.
1: ओके,
0: ऍसिडिटी, जे ऍसिडिटीची टॅबलेट नाही जेवण बी घेऊन कमी जायना. सो ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम इफ दीज सिम्टम्स अकर, दे नीड टू कन्सल्ट ॲज सून ॲज पॉसिबल.
1: ऑल राईट, सो तुम्ही म्हणता की प्रेग्नन्सी ही दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज जे तुमका बारीक बारीक गोष्टींचे केअर घेऊपाक जाय.
0: आणि ते किती असता नी, समटाईम्स विमेन आर नॉट शुअर वेदर वॉट दे आर एक्सपिरियन्सिंग इज अ नॉर्मल ऑर ॲबनॉर्मल. सो ते फक्त अवेअरनेस करून, बाय बिंग अवेअर ऑफ युअर बॉडी, बिंग अवेअर वॉट आर द नॉर्मल थिंग जे प्रेग्नन्सी जाता आणि वॉट आय शूड लुक फॉर. यू नो आयज काल लिफलेट्स, ऑफकोर्स समथिंग लाईक दिस प्रोग्राम, देन यूट्यूब कॉन्टेंट, ऑल ऑफ दिस टेल्स विमेन यू नो वॉट टू बी अवेअर ऑफ. बट नो पॉईंट ऑफ टाईम ब्लिडींग नाही रगत वचप. ओके, पोटान दुखप, भुरगे कमी भोवप,
1: ओके,
0: आणि ऍसिडिटी, हेडेक, दोळ्या मुखार काढून इग्नोर करपाचे.
1: सो सगळ्या तरेचे तांचे मेडिसिन सुद्धा तांच्यानी दे हॅव टू थिंक बिफोर टेकिंग देम.
0: सो ती आणि एक प्रिकॉशन बेस्ट ओव्हर, आय मीन आम्ही प्रेग्नंट असताना ऑर यु नो व्हेन यू आर नॉट प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी, माझे किती झालं आम्ही रोखडे ओव्हर द काउंटर वचून किती अँटीबायोटिक घेता, किती घेता, राईट, विच इज अ रॉंग प्रॅक्टिस इन जनरल, बट एस्पेशली इन प्रेग्नन्सी समथिंग दॅट शुड बी कंडेम्ड.
1: सो पॅरासिटामॉल काउंट जाता थंय?
0: पॅरासिटामॉल सेफ असता प्रेग्नन्सी. ओके, पॅरासिटामॉल सेफ असता प्रेग्नन्सी, बट किती असा अगेन यू शूड मीट डिस्कस, लाईक यू टेक वन क्रोसिन. आता तुका मातशी तकली जोड झाली, क्रोसिन घेतले. इफ यू कीप फिलिंग द नीड टू टेक इट अगेन, यू नीड टू मीट विथ युअर डॉक्टर. दॅट मीन्स समथिंग इज रॉंग. कळे नी? सो जस्ट बिकॉज सर्टन ड्रग्स सेफ असा, लाईक पॅरासिटामॉल, देन इवन अँटॅसिड, ओके, बट अँटीबायोटिक आणि दुसरे विचित्र वखदां बी, अनलेस यू कन्सल्ट विथ युअर गायनेकॉलॉजिस्ट, काइंडली डोंट कन्झ्यूम.
1: ऑल राईट, ऑल राईट. तुम्ही ह्या डिस्कशनात परत एकदा तुम्ही पिरियड्स मेन्शन केले, सो माका आणि एक क्वेश्चन असा, आयच्या टायमार पिरियड्सा बद्दल खुबशे असे गैरसमज, खुबशे असे मिसअंडरस्टँडिंग्स असतात इवन इन ऑल एज ऑफ फिमेल्स, सो ताचेर किती तुमचे मत?
0: सो आम्ही ॲटलिस्ट हांवें पळयलां, आय हॅव एनकाउंटर्ड लॉट ऑफ वुमेन थिंक अ पिरियड्स पोस्टपोन करपाक जाय बिकॉज ऑफ सर्टन रिलिजियस फंक्शन. सो ते रिलिजियस फंक्शन्साक लागून पिरियड पोस्टपोनमेंट, फॉर सम रिझन पिरियड्स आर कन्सिडर्ड इम्प्युअर, विच अगेन दिस इज माय पर्सनल बिलीफ, बट आय फील लाईक जे पिरियड्सांनी येतात पण ते आमची एंडोमेट्रियल लायनिंग, ती लायनिंग युट्रसची असा पण ती बाहेर सोडता. दॅट इज द व्हेरी सोर्स ऑफ लाईफ, राईट? थंय वचून बेबी गेट स्टक अँड दॅट्स वेअर प्रेग्नन्सी स्टार्ट्स. सो वाय आर वी कन्सिडरिंग इट इम्प्युअर? ऑफकोर्स दिस इज माय पर्सनल ओपिनियन. अशें न्ही की यू नो एव्हरी रिलिजन, एव्हरी कम्युनिटी हॅज देअर ओन मिसनॉमर्स, बट कॉमन थिंग्स आर नॉट एंटरिंग टेम्पल्स ड्युरिंग पिरियड्स, दीज आर रिलिजियस. देन सोशल, अ लॉट ऑफ यंग गर्ल्स वील यूज पिरियड्स एज एन एक्सक्यूज टू नॉट परफॉर्म सर्टन ऍक्टिव्हिटीज. नाव इफ तुमकां पिरियड जर इतले जाता जे यू नो तुमकां पेन जाता ऑर हॅवी जाता सो मच सो की तुमची रेग्युलर ऍक्टिव्हिटीज तुमचे कडे करपाक जायना, यू शूड नॉट स्टूप स्टॉप डुईंग दॅट ऍक्टिव्हिटी. यू शूड मीट विथ अ गायनेकॉलॉजिस्ट टू फाइंड आउट इज देअर अ प्रॉब्लम.
1: ओके,
0: सो अगर प्रॉब्लम असा ते सॉर्ट आउट करपाचे, अँड यू नीड टू गेट बॅक टू लिव्हिंग युअर लाईफ, यू नीड टू गेट बॅक टू डुईंग वॉट यू लाईक टू डू. यू शूड नॉट लेट युअर पिरियड्स बी अ रिझन वाय यू कॅनॉट डू समथिंग.
1: ऑल राईट, ॲब्सोल्युटली अग्रीड. दोतोर, खूप परत एकदा खूपशे असे डिटेल तुम्ही आमकां सांगले, या की नाक आम्ही एक ल्हानसो विसव आणि एकदा घेऊया आणि हे सोबीत असे कातार आम्ही ऐकूया मेबल दाकोस्तांच्या आवाजातल्या. तुम्ही ऐकत राहा 105.4 FM रेनबो.

0: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: अरे रीमा, सोलार पैनल लगवा ले, सोलार पैनल लगवा ले. कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें PM Surya Ghar.gov.in पर.
4: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा. जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
5: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
4: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

0: आयको पेनो, तुमकां सगळ्यांक येवकार. 1 वर जावन 36 मिनटां जाल्लीं आसात. हॅलो डॉक्टर, ही कार्यावळ आतां आमी तुमचे खातीर मुखार व्हरतात. ह्या कार्यावळींत तुमकां तुमचे खातीर आमी 2 फोन लायन्स तुमचे खातीर आमी ओपन दवरलेल्यो आसात. 0832 हो कोड वापरून 2421285 नाजाल्यार 2224457 दोतोराक तुमकां तुमचे प्रस्न विचारपाक जाय जाल्यार ह्या नंबराचेर तुमी आमकां मुजरत कॉल करूं शकता. दोतोर, तुमकां परत एकदां येवकार. मुखार या आनी आतां मुखावयल्या सुवातेर एक सामको म्हत्वाचो असो विशय, तो म्हळ्यार ब्रेस्ट कॅन्सर आनी सर्विकल कॅन्सर. म्हणजे एग्जॅक्टली ह्यो दोन डिसिजीस कितल्यो इम्पॉर्टंट आसा. दोतोर, म्हाका दिसता आमकां कॉल येता, आमी तो कॉल रिसीव करुया. हॅलो हॅलो म्हाका दिसता कॉल कट जाला.
1: नो प्रॉब्लम, आमी आमचे क्वेश्चन
0: पळोवया. आनी जर परत कॉल येता जाल्यार वी वील रिसीव. अगेन, ब्रेस्ट कॅन्सर आनी सर्विकल कॅन्सर डिफरन्स कितें, कितलें इम्पॉर्टंट आसा आनी ओके. हॅलो हॅलो हॅलो ऑल रायट, टेक्निकल इश्यूज असू शकतात. या
1: सो ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बिकॉज आयचे दिसान ब्रेस्ट कॅन्सर इज द नंबर वन कॅन्सर इन वुमेन. सो आमची ती नॅशनल बॉडी आसा पळय, ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, तिच्या प्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर इज द कॉमनस्ट कॅन्सर इन वुमेन. द सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर इज सर्वायकल कॅन्सर. आता हे किती ब्रेस्ट कॅन्सर, कॅन्सर ऑफ द ब्रेस्ट. सर्वायकल कॅन्सर जे असता पळय ते पिशवेचे तोंडाचो कॅन्सर ऑ सर्विक्स ताचे कॅन्सर असा. ओके, सो देर आर सर्टन रिझन्स. ओके, आम्ही घेऊया.
0: हॅलो कोण उलयता?

0: दोतोर हॅलो डॉक्टर, ह्या कार्यावळींत आमकां गिरीचान सुमित्रा हांणी कॉल केल्लो आनी तांचो प्रश्न असो आशिल्लो की तांच्या चलयेक पिरियड्सा वेळार त्रास जातात, तर तांकां तुमी मार्गदर्शन दिवचें.
1: हय, सो पिरियड्साच्या वेळार त्रास जावप सुमित्रा जी, तुमचे चलयेक ती 23 हजारचे सांगला ते प्रमाणे. तर इफ देर इज अ चेंज, म्हणजे तिका पयलीं मात्शे मात्शे पेन जाताले आनी ह्या दिसांनी पेन वाडपाक लागले, देन तेजे एक कारण आसूंक शकता एन्डोमेट्रियोसीस म्हणून दुयेंस. आतां हें कितें आसता, जी आमची नॉर्मली पिशवेची मेळ आसा पळय ऑर लायनींग, ती भायर पडपाची आसा, केन्ना केन्ना ती पिशवेचे भितर युट्रसाचे ते मसालाचे भितर वचूंक शकता, केव्हा ट्युबान वचूंक शकता, केव्हा तांतयान वचूंक शकता. आनी ब्लड न्ही एट द एंड ऑफ द डे इरिटंट कसो आसता, ब्लड जे खंय आसता ते सिंपली दुखता, म्हणजे कट पडल्यार ब्लड पडल्यार दुखता न्ही, सेम मागीर ते पोटा भितर जावपाक लागता. सो ही एक गोश्टी आसूंक शकता. सो ते चॅक करपा खातीर तुमकां डॉक्टरा कडच्यान वचचें पडटलें. हाव एवर, इफ सगळे स्कॅन बीन रिपोर्ट बीन नॉर्मल आसा, इन ऑल प्रोबेबिलिटी मे बी तिची सायकल चेंज जाल्या आसतली. सो सायकल चेंज ऑल्सो कॅन प्रेझेंट वीथ लिटल इन्क्रीज्ड पेन ड्युरींग पिरियड. सो खरें कितें आसा तें पळोवपा खातीर तुमकां डॉक्टरा कडचें मेळचें पडटलें.
0: ऑल रायट,
1: आय होप आय आन्सर्ड अ क्वेश्चन.
0: या सुमित्रा मॅडम, तुमच्या प्रश्नांचें उत्तर निश्चितच तुमकां मेळ आसतलें. दोतोर, आमच्या डिस्कशनान आमी मुखार या.
1: सो आमी उलयताली अबाउट ब्रेस्ट आनी सर्वायकल कॅन्सर. सो लायक आय सेड, ब्रेस्ट कॅन्सर नंबर वन कॅन्सर इन विमेन इन इंडिया. ओके, आनी सेकंड कॅन्सर इज कॅन्सर ऑफ द सर्विक्स, पिशवीचे तोंड. आतां ब्रेस्ट कॅन्सर म्हणल्यार ब्रेस्टान जाता आनी देर आर सर्टन रिझन ते कित्याक जाता म्हणून. ओके, सो आतां आमची लायफस्टायल चेंज जाल्या, नंबर वन डेफिनेट चेंज इन लायफस्टायल. वी हॅव नोटीस की इन्सिडंट वाडपाक लागलो ना, दॅट कूड बी बिकॉज आमी धरता म्हणून, आमची डायग्नोस्टिक्स वाडल्या म्हणून, ऑर जनरली द इन्सिडंट इज इन्क्रीज्ड. वी डोंट नो वॉट द डिफरन्स इज, बट एट द एंड ऑफ द डे वाडपाक लागले. सो वॉट शूड पीपल बी अवेअर ऑफ? एनी लंप इन द ब्रेस्ट

0: शुड नॉट बी इग्नोर्ड. ओके आता येल्लम पण बेस्ट कसे कळतले, एक दीस उठून अकस्मात कळचे ना. सो वी नीड टू बिगिन डुईंग समथिंग नोन एज रेग्युलर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन्स. आयडियली ते 20 इयर्साचे नंतरूच स्टार्ट करपाक जाय, बट डेफिनेटली बाय 30 इयर्स. सो ती कशी करप असतं, बायलांनी स्वतःनी करप असतात. पिरियड्साचे पहिले 7 दिसांनी विदिन द फर्स्ट 7 डेज नाताना बीन आरशे सामने आशा फुडे राहून शी शूड एक्झामिन हर सेल्फ विथ द टिप्स ऑफ हर फिंगर्स. इथून किती जातं, फेमिलियरिटी कळटा. एव्हरी वुमन अंडरस्टँड वॉट इज नॉर्मल इन अ ब्रेस्ट आणि मातशे किती ॲबनॉर्मल दिसले की ना, देन शी गोज टू द डॉक्टर. दी अदर वे विच दे कॅन आयडेंटिफाय दिस इज ऑफकोर्स गोईंग टू अ डॉक्टर. सो तुमची फॅमिली हिस्ट्री असा तर देन आफ्टर द एज ऑफ 40 इट इज ॲडवायजेबल टू गेट दीज डन ॲटलीस्ट एव्हरी इयर बाय अ डॉक्टर. डॉक्टर शूड चेक द ब्रेस्ट. ओके आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन असतं, सोनोमॅमोग्राफी, एक्सरे मॅमोग्राफी, दीज आर द थिंग्स दॅट हेल्प डिटेक्ट दीज लम्स अर्ली. हे लंप सोडून दुसरे किती असतं पण इज एनी डिस्चार्ज फ्रॉम द ब्रेस्ट. ओके ब्लड टिंज्ड म्हणजे रगत बशीन धवे ऑर येलो शुड नॉट बी इग्नोर्ड. ओके सो डिस्चार्ज फ्रॉम ब्रेस्ट अँड एनी लंप इन ब्रेस्ट आर द टू मोस्ट कॉमन साइन्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. कमिंग ऑन टू सर्वायकल कॅन्सर, हे असतं पिशवेचे तोंडाचे चेकिंग. सो पिशवेचे तोंडाचे चेकिंग कॅन्सर ते किती असतं, इट हॅपन्स इन सर्टन वुमेन, लाईक जे कोणाची चढ भुरगी झाल्या. ओके ऑर जे कोणाक लो सोशो इकॉनॉमिक स्टेटा, पान, तंबाखू, ऑल ऑफ दीज आर कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर्स. हे जे कॅन्सर असा न्ही, इट्स म्हणजे ती अशी कळटा, लेट कळटा. युजली आम्ही पहिला पीपल कम टू द डॉक्टर वेन सामके लेट झाले म्हणून.
1: ओके
0: सो दॅट इज वेदर आर सर्टन थिंग्स विच वुमेन शूड लुक फॉर. एनी हेवी ब्लिडिंग ऑर चेंज इन पिरियड्स, चढ ब्लिडिंग जावपाक लागले, पिरियड्साचे मदी पेन जाव ब्लिडिंग जावपाक लागले. सो 7 दिसांचो पिरियड झालो, बंद झाले ताचे नंतर परतून पेन स्टार्ट ब्लिडिंग स्टार्ट झाले. ओके सेकंड थिंग इज वेट लॉस, सामके चढ वेट कमी जावपाक लागले. ओके अशे झाले बीन डॉक्टर डॉक्टराक मेळपाचे. द ब्युटी ऑफ दीज टू कॅन्सर्स इज दे कॅन बी प्रिव्हेंटेड अर्ली. सो प्रिव्हेन्शनचे आय थिंक आम्ही वील टेक वन मोर क्वेश्चन, we will discuss on that. Okay
1: you can go ahead.
0: Okay so breast cancer prevent of course ave sanglate parmane examination regularly, sonomammographies, and if you have family history then ani koi family in kona breast cancer bin asila tumka ani kalji gevchi padtali. Cervical cancer je asani, there is a very beautiful thing, ek vaccine aila. Imagine a cancer that can get prevented with a vaccine ani ye amka available asa. So ek HPV munon एचपीव्ही म्हणून एक जंतू असा, एचपीव्ही इट्स कॉल्ड ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हो जो व्हायरस असा इज पॉझिटिव्हली कॉजिंग सर्वायकल कॅन्सर. आता हे कॅन्सर हे व्हायरसाक मारपा खातीर, व्हायरसाक कंट्रोल करपा खातीर, मारपा खातीर कंट्रोल करपा खातीर ही वॅक्सिन अवेलेबल असा. ओके ही वॅक्सिन आयडियली शूड नॉट जस्ट बी गिवन टू गर्ल्स, इट शूड बी गिवन टू बॉयज अँड गर्ल्स.
1: ओके
0: आणि हे जे टार्गेट एज असा न्ही, इट शूड बी गिवन बिटवीन द एज ऑफ 9 to 14. That's the best time. After 14, it can be given. But tikire munta, the longer you wait, the lesser the benefit. So it's better to give your children and all your hygiene.
1: Okay.
0: So there's a dose asta. If you're giving less than 15 years, 2 injections ghevchi asta. If you're giving above 15 years, 3 injections ghevpachi asta. And a very, very great initiative. गव्हर्नमेंट ही जी वॅक्सिन असा पण फ्री दिता सगळे हेल्थ सेंटर्सान.
1: सो ती रेडिली अवेलेबल असा.
0: येस सो एज ऑफ नाव ही आता आम्ही स्टार्ट केला हो प्रोग्राम.
1: ओके
0: जिथून ही एचपीव्ही वॅक्सिन सगळे चलियांकूच. राईट नाव आय नो इट शुड बी जेंडर न्यूट्रल, बट बिकॉज वी हॅव जस्ट लॉन्च दिस प्रोग्राम, इट इज टू बी गिव्हन ओनली टू द गर्ल्स हू हॅव बिटवीन 14 इयर्स ऑफ एज टू 15. सो जे कोणाचे 15 वर्सां झाल्या, हू हॅज फिनिश्ड या 15th बर्थडे 3 मंथ्स बॅक, ऑर एनी वन हूज 14 इयर्स अँड अबव इज एलिजिबल फॉर दिस वॅक्सिन. आता ही जी वॅक्सिन असा न्ही, प्रायव्हेटान अदरवायज घेतल्यार सामकी मारप. ओके हे एक डोस गव्हर्नमेंटान फ्री मेळटा. ओके आयडियल डोस आय नो आय सेड यू शूड टेक 2 or 3, बट वॉट न्यूअर स्टडीज आर सेईंग सिंगल डोस इज इक्वली इफेक्टिव्ह. ओके आता आय नो दर्स अ लॉट ऑफ हेजिटन्सी फॉर पीपल टू टेक वॅक्सिन बिकॉज ऑफ कोविड वॅक्सिन अँड एव्हरीथिंग, बट दिस वॅक्सिन हॅज बीन टेस्टेड ओव्हर टाईम आणि दिस वॅक्सिन द एफिकसी इतकी बरी असा, 99% प्रिव्हेन्शन असा सारखे टायमार घेतल्यावर विथ टेकन प्रॉपरली. ओके
1: सो तुम्ही म्हणता की apart from all the 2 or 3 doses, 1 dose
0: is equal. Yeah, is equal. Okay. However, further

0: पेरेंट्स कैन डिसाइड इफ दे वॉन्ट टू टेक अनदर डोज ऑर नॉट, बट एक डोज थोड़ी फ्री मेळटा. 14 to 15 years गर्ल्सांक सगळे हेल्थ सेंटर्सां. सपोजींग कोणाच्या चलयेचो 15वो बर्थडे झालो, 3 months बॅक शी इज स्टील एलिजिबल फॉर इट इन द एज अ फ्री इंजेक्शन. होपफुली वी प्लॅन टू इन्क्रीज दिस, मोर गर्ल्स मोर बॉईज विल बी एबल टू टेक इट अप, बट एज ऑफ दिस पॉईंट ऑफ टाइम दिस इज वॉट इज अवेलेबल. द सेकंड व्हेरी बिग प्रिव्हेंटिव्ह मेजर इन प्रिव्हेंटिंग याचे सर्वायकल पिशवेचे तोंडाचे कॅन्सर असा पळय, एक पॅप स्मिअर टेस्ट म्हणटा पळय ती, ही जी असा पळय पिशवेचे तोंडाची टेस्टिंग, ही सुद्धा सगळे गव्हर्नमेंट सेंटरान फ्री मेळटा. आता हे कितें करता, डॉक्टर पिशवेचे तोंड चेक करता आनी तेजे मागीर थोडे सेल्स काढून तपासणीक धाडटा. ते सेल्स आर सारखे कळटले बिफोर द कॅन्सर डेव्हलप्स, म्हणजे कॅन्सर चालू जावचे पहिले कळटा हातून कॅन्सर जाऊक शकता म्हणून, आणि इमिजिएटली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅन बी डन. सो ही टेस्टिंग आफ्टर द एज ऑफ 21 सगळे बायलांनी करप असता, ॲटलिस्ट एव्हरी थ्री इयर्स. येस, दिस इज द पॅप स्मिअर टेस्ट. हे सोडून आणि एक टेस्टिंग असा विच इज नोन एज द ह्युमन पॅपिलोमा व्हायरस टेस्ट, हा सांगला जे जंतू असा पण विच कॉजेस सर्वायकल कॅन्सर, दिस ऑल्सो इज टेस्टेड. आता ही HPV टेस्टिंग सध्याक सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलांना फ्री मिळणार, बट यू कॅन इझिली डू इट इन एनी प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि तुम्ही इफ दिस फ्री टेस्टिंग इज डन, दिस HPV टेस्टिंग इज डन आणि तो नेगेटिव्ह आला तर 5 वर्षांक काय टेन्शन ना. सो HPV टेस्टिंग एव्हरी 5 इयर्स आणि पॅपस्मिअर टेस्टिंग एव्हरी 3 इयर्स.
1: सो तुम्ही ते मँडेटरी म्हणता?
0: आय थिंक ॲज ऑफ नाव मँडेटरी कायच ना. एव्हरी वन हॅज फुल ऑटोनॉमी ऑन वॉट टेस्ट दे वॉन्ट टू डू आणि वॉट टेस्ट दे डोंट वॉन्ट टू डू, बट इट इज डेफिनेटली रिकमेंडेड बिकॉज WHO जो आमचो मेन बॉडी असा हॅज सेड दॅट वी नीड टू प्रिव्हेंट, वी नीड टू रिड्यूस अवर इन्सिडेंस ऑफ सर्वायकल कॅन्सर. आणि प्रिव्हेन्शन इज द फर्स्ट स्टेप. आणि प्रिव्हेन्शन कोणाच्या हातीन असा? आमच्या
1: हातीन. आणि जेव्हा आजकाल लेडीज जेव्हा आम्ही फुल बॉडी स्कॅन करपाक वता म्हणता किंवा फुल बॉडी टेस्ट करपाक वता म्हणता, त्या पॅकेजान आय एम सेईंग इट की त्या पॅकेजान हे टेस्ट करप रेकमेंडेड असा ऑर इज इट इन्क्लुडेड?
0: सो मोस्ट कॉर्पोरेट हॉस्पिटल्स अँड कॉर्पोरेट पॅकेजेस इन्क्लूड दिस टेस्ट इन देअर ओके इन देअर अवेलेबिलिटी. सो इट इज डेफिनेटली अ टेस्ट विच इवन इफ वी डोंट नो अबाउट, नाउ इज अ गुड टाइम टू लर्न अबाउट इट अँड ट्राय टू डू इट एज मच एज पॉसिबल. ओके, सामके इट्स नॉट पेनफुल, लिटल डिस्कम्फर्ट जाऊंक शकता, इट्स रिलेटिव्हली ॲक्सेसिबल. सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्सांना अवेलेबल असा. सो ही एक बारीकशी टेस्टिंग करून जी आम्ही तर इतले व्हडले रोग सर्वायकल कॅन्सरचे प्रिव्हेन्शन करूंक शकता तर करपाक आय थिंक इट्स अन इनिशिएटिव्ह विच वी ईच वुमेन शूड टेक.
1: या व्हेरी वेल, खूप बरी इन्फॉर्मेशन दिली दोतोर. आणी एक माझा प्रश्न असा, आता जेव्हा डिलिव्हरी जाता लाईक वन्स द बेबी इज बॉर्न, ताच्या उपरांत बायलांनी किती काळजी घेऊंक जाय स्वतःची एज वेल एज बेबीची?
0: सो डिलिव्हरी जाऊन लाईक आय टोल्ड यू सामको टर्बुलंट फेज असता. दॅट वुमन हॅज गॉन थ्रू वन ऑफ द मोस्ट डिमांडिंग प्रोसेसेस ऑफ हर लाईफ. शी हॅज ब्रॉट आउट अ न्यू लाईफ.
1: ऑफ कोर्स.
0: सो शी इज डीलिंग हर बॉडी, सगळे जे इतले चेंजेस झाले आर बॉडी इज डीलिंग विथ दोज चेंजेस. अँड वन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज मेंटल. सो रिकव्हरी ऑफ प्रेग्नंट पोस्ट डिलिव्हरी वुमेन फिजिकलूय जाता आणि मेंटलूय जाता अँड इमोशनल ऑल्सो. सो फिजिकल किती असता पेन, सो यू नो हेल्दी गुड हायजीन जे सुचर्स पडल्या पळय त्यांची सारखी केअर घेवप, देन प्रॉपर पर्सनल हायजीन मेंटेन करप, ओके, देन वॉच फॉर वॉर्निंग सायन्स लाईक ॲबनॉर्मल फाऊल स्मेलिंग, घाणवास येता पळय तसले डिस्चार्ज जावपाक लागले, नाल्यार जोर येवपाक लागलो, कळ्ळें, ऑर फिलिंग ऑफ जनरल मलेस, कळ्ळें, अँड एनी टायम शी फील्स अनवेल, मेंटली डिस्टर्ब, कळ्ळें न्ही. पोस्टपार्टम डिप्रेशन इज अनदर थिंग विच इज इन्क्रीजिंग अमंग यंगर वुमेन, ओल्डर वुमेन टू. अँड इट्स नॉट लाईक पहिले किती असतले, वुमेन वर टोल्ड की नो यू कॅन मॅनेज विथ, ॲडजस्ट करपाचे. नाव वुमेन नीड टू बी अवेअर की हय हे माका कम्फर्टेबल ना, सीक हेल्प, मीट विथ युअर गायनेकॉलॉजिस्ट, मीट विथ सायकॅट्रिस्ट. सो मेंटल हेल्प ऑल्सो अँड इमोशनल ऑफकोर्स, यू नो शी इज आमच्या बॉडीन डिलिव्हरी जाऊन देज वन हॉर्मोन कॉल ऑक्सिटोसिन जे असा पळय, इट बेसिकली हेल्प्स इन लेबर अँड डिलिव्हरी, बट आय फील इट इज मोर इम्पॉर्टंट दॅट इट हेल्प्स इन दॅट बॉन्डिंग दॅट द मदर हॅज विथ द बेबी. सो यू नो इट इज सच अ बिग रश ऑफ हॉर्मोन्स फॉर दॅट मदर, फॉर हर टू डील विथ मेंटल स्टिम्युलाय ट्रिगर्स बिकम्स चॅलेंजिंग. सो वी नीड टू बी अ लिटल माइंडफुल ऑफ दॅट.
1: ऑलराईट, मेंटल स्ट्रेस अगेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस. सो मेंटल स्ट्रेस आणि बायलांचे हेल्थ हाचो किती एकंदरीत संबंध
0: असा? सामको वर्ल्ड संबंध असा. सो द फर्स्ट एटलिस्ट वी हॅव सीन

0: But I have personally seen that a woman's first bodily response to any kind of mental stress is abnormal periods. शिकणे आसा, एक्झाम आसा, पिरियड्स फुडें वयता, आपूणच मीस जाता. सडनली स्टार्ट गेटिंग एबनॉर्मल पिरियड्स. ओके, देन ड्युरींग ऑफकोर्स वेन यू आर प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी सगळें नॉर्मल आसता, बट बिकॉज यू नॉट गेटिंग प्रेग्नंट तुम्ही इन्फर्टिली डॉक्टर कडेन वयता आनी सडनली यो पिरियड्स गो हेवाय. सो स्ट्रेस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युटर टू वुमेन्स हेल्थ डिटोरिएशन. कशें जाता, तुमची बॉडी जर स्ट्रेस आसा न्ही, ते कितें पिरियड्स कित्याक येता? पिरियड्स कम बिकॉज आमचे प्रत्येक म्हयन्यान ताती फॉर्म जाता, ताती सुट्टा, प्रेग्नन्सीची तयारी जाता. प्रेग्नंट जाल्यार तर पिरियड्स येना, प्रेग्नंट जाल्यार तर पिरियड जाता. ओके, सेम, इट्स अ सिंपल थिंग. वेन यू आर स्ट्रेस्ड, हे जे ताती फॉर्मेशन आनी ओव्युलेशन प्रोसेस आसा पळय तो सारको जायना, बिकॉज ऑफ विच पिरियड सारके जायना. सो एनी वुमन हू इज स्ट्रेस्ड, वॉट हॅपन्स, बॉडीची किती रिस्पॉन्स असता, बॉडी इज लाईक ना ना किती तरी स्ट्रेस असा, देर इज सम काइंड ऑफ अ ट्रिगर, समथिंग इज गोईंग ऑन बिकॉज ऑफ विच आम्ही आता प्रेग्नन्सी करपाक रेडी ना, लेट अस पुट प्रेग्नन्सी ऑन द बॅक सीट. ताती सारखे जावचे ना, ओव्युलेशन सारखे जावचे ना, बिकॉज ऑफ विच पिरियड्स बिकम इरेग्युलर. सेकंडली, अगेन लाईक आय टोल्ड यू, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, मेनोपॉज, दिस ऑल एक्स्ट्रीमली डिमांडिंग टाइम. सो मेंटल स्ट्रेस ऑन अगेन नॉर्मल बॉडीली फंक्शन अफेक्ट्स जाता, मेन्स्ट्रुअल सायकल अफेक्ट्स जाता.
1: ऑलरायट, ऑलरायट. दोतर, सिन्स वी नो की तुम्ही DHS-न काम करता, सो गव्हर्नमेंट हॉस्पिटलांनी बायलां खातीर कसल्यो हेल्थ फेसिलिटीज अवेलेबल असा फ्रॉम यू
0: तुमच्या खातीर? ओके, सो एव्हरीथिंग फॉर एव्हरी एज ग्रुप, फॉर अडॉलसंट्स, प्युबर्टल, कोणाक, वी हॅव समथिंग नोन एज अडॉलसंट अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काउन्सिलर. सो काउन्सिलर्स अवेलेबल असा, प्लस गायनकॉलॉजिस्ट, प्लस मेडिकल ऑफिसर्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, ही सगळी सिस्टमाचे कर्मचारी असा जे वुमेन्स हेल्थार फोकस करता. सो कॅन्सर स्क्रीनिंग, डिलिव्हरी सर्विसीस, सर्जरीज, काउन्सिलिंग, फॅमिली प्लॅनिंग सर्विसीस, अबॉर्शन सर्विसीस, कॉन्ट्रसेप्टिव्स. अगेन फॅमिली प्लॅनिंग व्हेरी इम्पॉर्टंट, कित्याक प्रेग्नन्सी सदांच चॉईसान जावपाचे असतात, नॉट बाय चान्स. प्रेग्नन्सी शूड हॅपन बाय चॉईस, नॉट बाय चान्स. सो दॅट कॅन ओनली बी डन वेन यू हॅव फेसिलिटीज दॅट प्रोव्हाइड यू विथ दीज, विथ दिस इन्फ्रास्ट्रक्चर. सो फॅमिली प्लॅनिंग जाता, सर्जरीज, डिलिव्हरीज, स्क्रीनिंग्स, ओके, ब्रेस्ट, सर्वायकल कॅन्सर, अल्ट्रासाऊंड, ऑल ऑफ दीज थिंग्स आर अवेलेबल ऍट ऑल गव्हर्नमेंट हॉस्पिटल.
1: राईट, आणि
0: ऑफकोर्स वॅक्सिन, हांवें सांगला ते प्रमाणे HPV वॅक्सिन.
1: स्कूल्स आणि कॉलेजेस ऑर हायर सेकंडरीज हांगा वचून तुम्ही अवेअरनेस प्रोग्रामूय करता असतले ताज्या बद्दल?
0: सो येस, वी डू हॅव अ फ्यू, आम्ही करून ट्राय करता. देर आर स्कूल्स, आय फील स्कूल इज अ व्हेरी गुड टाईम, कित्याक ते सगळे, दे आर ऑल फॉर्मेटिव्ह माइंड्स, दे आर ऑल क्युरियस, दे आर देमसेल्फ गोईंग थ्रू सो मच, इट्स अ राईट फोरम टू अड्रेस इश्यूज. सो आम्ही करता, देर आर गव्हर्नमेंट स्कूल्स प्रोग्राम्स गोईंग ऑन, अनिमिया यंग गर्ल्सान प्रिव्हेंट करपा खातीर स्कूलान वचून तांकां डिवर्मिंग टॅबलेट दिता, आयन टॅबलेट दिता, सगळे हेल्थ सेंटर्सान आमी आयन दवरल्या. सो ये स्कूल हेल्थ प्रोग्राम्स ऑल्सो आर गोईंग.
1: सो तुम्ही म्हणतात की गव्हर्नमेंट इज हेल्पिंग,
0: येस,
1: ऑल दी एस्पेक्ट्स.
0: आय थिंक हे तुम्ही बरे केले, कित्याक ह्या प्रोग्रामा प्रमाणे एटलीस्ट लोकांक कळटले की आमच्या गव्हर्नमेंटाची कितली कितली सर्विसीस ऍक्च्युली मेळटा आणि कसले कसले सर्विसेसची उपयोग ताणी घेऊपाचे.
1: अवेअरनेस कमी असा असे म्हणता तुम्ही?
0: लाईक येस, इट इज आय पर्सनली फील.
1: यू पर्सनली फील दॅट अवेअरनेस कमी असा लोकांमध्ये?
0: येस.
1: ऑल राईट, ऑल राईट. दोतर, आमच्याकडे 2-3 मिनटां उरिल्ली असतात आणि ॲट दी एंड हांव तुमकां तुमचे कडल्यान एक फायनल मेसेज आमच्या आयकुप्यांक दिवपाक सांगपाक सोदता.
0: बेसिकली स्वतःची हेल्थ आम्ही इग्नोर करप न्ही, सुविधा स्क्रीनिंगाची, चेकअपाची सगळ्यांक अवेलेबल असा.
1: राईट,
0: मेन आम्ही, वी शूड टेक द इनिशिएटिव्ह टू गो आयडेंटिफाय किती प्रॉब्लेम असा, नॉट इग्नोर आमचे प्रॉब्लेम्स आणि ते सारखे टायमार अड्रेस करपाचे.
1: राईट, राईट. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या या कार्यावळीत, हॅलो डॉक्टर कार्यावळीत आयली आणि इतले इन्फॉर्मेशन रिच डिस्कशन हे पुराय डिस्कशन आशिल्ले. थँक्यू सो मच.
0: थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी. होपफुली वी हॅव मात्शे आम्ही चेंज करू शकता, सम चेंज वी कॅन ब्रिंग अबाउट.
1: ऑलराईट, या, या, ट्रू. तर आयकुप्यानो, आज आमच्या बरोबर आशिल्ली डॉक्टर लिनेट मरिया फर्नांडीस, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी. आणि तुम्ही ऐकताले हॅलो डॉक्टर ही कार्यावळ 105.4 FM रेनबोचेर. मुखावेल्या कार्यावळीत तुमकां भक्तिगीतांची कार्यावळ ऐकुपाक मेळटा. एकणाक आमी आयची हॅलो डॉक्टर ही कार्यावळ सोपोया आल्फ्रेड रोज हांच्या आवाजा बरोबर. दोतोर, तुमकां परत एकदा थँक्यू आणि आमच्या आयकुप्यांक सुद्धा देव बरे करू म्हणटा.

श्रोते हो, दोपहर से 2:01 होता है तुम्हें के साथ 105.4 FM रेनबो मराठी भक्ती गीतांचा हा छोटासा कार्यक्रम आता आम्ही तुमच्यासाठी सुरू करत आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत अजित कडकडे यांच्या आवाजातून ऐकूया. प्रवीण दवणे यांचे शब्द. सुरुवात करूया श्री गणपतीच्या नावाने. हे पहिलं भक्तिगीत अजित कडकडे यांच्या आवाजातून.

अजित कडकडे यांच्या सुंदरशा आवाजातून या छोट्याशा सुंदरशा मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आणि यापुढे संत नामदेव महाराजांनी लिहिलेलं हे पुढील भक्तिगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातून अण्णा जोशी ह्यांचं संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स
1: आणि एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज।

श्रुती हॉल अंशा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2:17 होत आहेत आणि हे आता पुढील भक्तिगीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं वर्षा आंबेकर यांचं संगीत आणि अश्विनी भिडे देशपांडे यांचे स्वराविष्कार.

0: शाहिर प्रभाकर यांचे शब्द होते बाल बर्वे, यांचे संगीत आणि सुरेश वाडकर यांचा स्वराविष्कार. रसिक श्रोते हो, या शेवटच्या भक्तिगीताबरोबर मराठी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम इथेच संपतोय. काही वेळातच कोकणीतून ठळक बातम्या 2:30 तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. ऐकत रहा 105.4 FM रेनबो आणि मी आरजे विनीत तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
3: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
4: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
5: 2 ते 2:30 या वेळेत
6: हा छंद जीवाला लावी पिसे हा.
3: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
4: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
5: FM रेनबो
4: संगीताची सप्तरंगी दुनिया.

खबरो देशाक संवसारातली मुखेल अर्थवेवस्था घडोवपाक तळागाळातल्या व्यक्तींक सशक्त करप गरजेचे आसा अशें पंचायती राज मंत्री प्रोफेसर एस पी सिंग बघेल हांणी म्हटला. परिक्षा माफिया आड खर कारवाय आनी पात्र विद्यार्थ्यांक संरक्षण दिवपाचे आश्वासन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी दिला. गोवा समग्र शिक्षा विभागान एक पेड मा के नाम ह्या देश पावड्यावेल्या उपक्रमा खाला 2025 वर्सा सुरू केल्ल्या एक गांव एक राई ह्या प्रकल्पाचो दुसरो पावडो जाहीर केला. गोंय हे घडये एकमेव राज्य असुये ज्या जाग्यार ग्रामीण वाठारांत लेगीत खेळा खातीर समाधानकारक सुविधा उपलब्ध आसात अशें गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. साखळेच्या रविंद्र भवनान फाल्यां 30 मे दिसा साखळी शॉर्ट फिल्म महोत्सवाचे आयोजन केला. आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 40व्या गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयच्या लोकांक परबी भेटयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली यस आकाशवाणी एफ एम रेनबो शाण द वंडरफूल आर जे गॉडफ्री यांच्याबरोबर पश्चिमी संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतले. आणि आता हाव आर जे प्रकाश तुमकां माये मोगाचो काळजासावन उर्बेभरीत येवकार दिता आयच्या ह्या सभेक.

शनो पाच वरजन 30 मिनिट जातात. जाणून घेऊया आजच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपच्या कार्यवळींची रूपरेषा. 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत सगळ्यात पहिली पंडित अजय पोहनकर यांच्या गायनात ठुमरी मिश्र पहाडी आणि ठुमरी सिंध भैरवी तुमका ऐकपाक मेळटली. आणि त्या उपरांत बेगम परवीन सुलताना यांच्या गायनात ठुमरी भैरवी तुमका ऐकपाक मेळटली. सवरांचेर हिंदीतल्यान खबरो आणि त्या उपरांत 5:15 सगळ्यांच्या आवडीची कार्यावळ रेनबो सांज.

7:10 तुमची पसंती ही फोन इन फिल्मी गीता खातीर ही कार्यावळ, 7:20 प्रादेशीक कोंकणी खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो, आनी त्या उपरांत तुमची पसंती ह्या कार्यावळीन आमची तुमची भेट तुमी फोन करून तुमच्या आवडीची फिल्मी गीता इश्टांनो मागपाक शकता. बरोबर 8:00 कांतारांची कार्यावळ, 8:30 सदाबहार हिंदी फिल्मी गीता. लोवरांचेर न्यूज एट 9 आनी त्या उपरांत कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 9:15 फ्रायडे फिएस्ता. बरोबर 10:00 हिंदीतल्यान खबरो, जाल्यार 10:05 आरजेस चॉईस. इंग्लिश इंग्लिशेतल्यान खबरो आनी 11:10 द लेट आवर सॉफ्ट मेलोडीज. दरिश्टानो ही आशिल्ली रूपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपाच्या कार्यावळींची. इश्टानो 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता. आता 5:30 इंग्लिश युवावाणी तुमकां ऐकपाक मेळटली आनी त्या उपरांत कार्यावळींत शब्दली. बरोबर 7:15 कांतारा, जाल्यार 7:00 तिनी सांजा. इश्टानो 8:15 गीत गजलांची कार्यावळ आनी 10:00 मनपसंत गीते तुमकां ऐकपाक मेळटली आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय सेवेत. तर इश्टानो ट्यून करपाक विसरू नका. 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz. तशेंच इश्टानो विविध भारती सेवेची विज्ञापन वितरावणी सेवा सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता. आता तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

म्युझिकल यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो. यशाला बरोबर 5 वरां 35 मिनटां आनी 16 सेकंद जातात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या घरावळीत तुमकां माय मोगाचो येवकार. आयच्या घरावळीत सगळ्यांत पयल्या सुवातेचेर पंडीत अजय पोहनकर हांच्या गायनांत ठुमर मिश्र पहाडी तुमकां आयकपाक दिता.

यांचं नाव पंडित अजय पोहनकर हांच्या गायनात ठुमरी तुम्ही ऐकली मिश्र पहाडी ह्या रागात. मुखावेल्या सुवातेचेर तुमकां एक पाक दिता ठुमरी सिंध भैरवी ह्या रागात.

इष्टनो पंडित अजय पोहनकरांच्या गायनात ठुमरी तुम्ही ऐकली सिंध भैरवी या रागातल्यान. इष्टनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन निमण्या सुवातेचेर तुमकां एक पाक दिता बेगम परवीन सुलताना हांच्या गायनात ठुमरी भैरवी या रागातल्यान.

इश्टानो शंकर महादेवान हांचो आवाज. ह्या गीता खातीर तुमी आयकलो रेनबो सांज कार्यावळ. तुमी आयकतात बरोबर 6:12:55 जातात. इश्टानो आय पी एल लीग निमण्या कांय पावण्यार पावल्या. क्वॉलिफायर 1 खेळान आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्या संघान पयलींच फायनलीन प्रवेश केला. आनी आयज दुसरो क्वॉलिफायर खेळ जातलो, जातून गुजरात टायटन्स हो संघ राजस्थान रॉयल्स हांच्या आड झुजतलो. इश्टानो ह्या सगळ्याचेर आमची नजर आसतलीच, पण एक प्लेयर जाचेर सगळ्यांची नजर आसा आनी तो म्हळ्यार नन अदर दॅन वैभव सूर्यवंशी. इश्टानो 15 वर्सांच्या ह्या प्लेयरान जगाक दाखोवन दिला की एज इज जस्ट अ नंबर, आनी भारताच्या संघा खातीर सुद्दा तो एक रायजींग स्टार जावन आसा. आनी इश्टानो ताकाच एक सॉंग हांव कार्यावळीन मुखावयल्या सुवातेचेर डॅडिकेट करपाक सोदता. इश्टानो हे फिल्म आमकां सगळ्यांक याद आसा, चॅन कुली की मॅन कुली आनी ते मॅजिकल बॅट. बट आतां अशें दिसता की ते मॅजिकल बॅट वैभव सूर्यवंशी हांचे कडेन आसा. चॅन कुली की मॅन कुली ह्या फिल्मांतल्यान हे गीत कैलाश खेर, विजय प्रकाश हांचो जोड आवाज, सलीम सुलेमान हांचें संगीत.

0: लड़का।
1: जी हाँ दोस्तों, चैन कुली की मैन कुली या फिर मतलब है गीत इष्टानो तुम्हें एक सलीम सुलेमान हांजे कंपोजिशन या गीता खातिर आशिले आणि इष्टानो आज असा सेकंड क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हांच्या मजगती म्हणटकूच ऑल द बेस्ट ह्या दोनाय टिमी खातीर आणि पोया कोण ही मॅच जिकून फायनलीन प्रवेश करता तो। इफ्टानो गोयांत फाटल्या कांय दिसांनी वाडटे अपघातांची संख्या हाका लागून सुरक्षीत रस्तो येरादारी ह्या विशयाचेर लोकां मदीं एक नवी चर्चा सुरू जाल्या। इफ्टानो रस्त्यावेलीं स्थानां जंय अपघात जावपाचें प्रमाण चड आसा थंय योग्य नियोजन करून नेमांची आंखणी करपाक जाय। त्याच बरोबर जे लोक येरादारीचे नेम पाळिनात, दुर्लक्ष करतात, तांचेर कडक कारवाय जावपाक जाय। आनी इफ्टानो हें सगळें जाता आसतना प्रत्येक मनशान आपल्या एकट्या एकट्यान आपली जापसालदारकी ओळखून रस्त्यार प्रत्येक खिणाक एलर्ट रावपाक जाय। इष्टानो तुमी सुद्दां एलर्ट आसतले आनी सेफ ड्रायव्हींग करता आसतले। सो हे मुखावयले गीत तुमच्या खातीर लकी अली हांचो आवाज।

एठानो सोनू निगम विशाल दादलानी हंसो जोड़ आवाज आशिल्लो या गीता खातीर रेनबो सांज कार्यावळ तुम्ही आयकतात. याद करून दिता कांयच खिणा भितर बरोबर 10:30 मिनटांचेर आयकपाक रावात कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज गोंयांत दाखल जाल्यात. फाल्यां 30 मे दिसा उपराष्ट्रपती पणजेंत गोंय राज्य घटक दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जातले. त्या उपरांत ते गोवा CSIR राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेक भेट दितले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज सांगला की पेपर फुटीची घटना अत्यंत चुकीची आसा. डीडी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीन श्री प्रधान हांणी आश्वासन दिलां की फेरपरिक्षा प्रक्रिया कसल्याच चुकांशिवाय योग्य आनी पद्दतशीरपणान जातली. हे काम सुरळीतपणान जावचे म्हण सगळ्यांनी सहकार्य करचे अशें आवाहन तांणी केलां. विद्यार्थ्यांक संबोधित करताना मंत्री प्रधान हांणी म्हटलां की सरकाराक तांच्यो चिंता समजतात आणि त्यांच्या वांगडा चुकीचे घडला हे मंत्र्यांनी मान्य केले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: केंद्रीय पंचायत राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल हांणी आयज सांगला की 2047 वर्सा मेरेन महासत्ता आनी संवसारांतली मुखेल अर्थवेवस्था घडोवपाच्या दिकेन भारताचो प्रवास तळागाळांतल्या प्रत्येक व्यक्तीक सक्षम केल्याशिवाय साध्य जावं शकना. आयज ते गुवाहाटीन हांगा पंचायत राज्य मंत्रालयाच्या सेवा से समृद्धी या सेवा वितरणाच्या प्रादेशिक कार्यावळीच्या उक्तावण सत्रांत उलयताले. राज्य आणि देशाक सक्षम करपा खातीर गाव पातळे नागरिकांक सक्षम करप ही एक गरज असा हाचेर मंत्र्यांनी भर दिला. देशांत पेट्रोल, डिझेल आणि LPGचो फावो तो साठो असा आणि सगळ्यो शुद्धीकरण कारखाने वडा पावड्यार चलतात अशें सरकारान सांगला. नवी दिल्लीन आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेन उलयताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजिता शर्मा हांणी सांगले, LPG उत्पादन सगळ्या काळान चड असा, जे दिसाक सुमार 92,000 मेट्रीक टन असा. तशेंच खंयच्याच LPG वितरकान ड्राय आउट जाल्ल्याची माहिती मेळूंक ना अशें तांणी मुखार म्हटलां. सशस्त्र सीमा दळान पाणी टंकी लागसार भारत नेपाळ सीमेचेर खारीबारी भागातल्यान नेपाळान प्रवेश करपाचो यत्न करताना 2 थाई नागरिकांक अटक केल्या. केतला आणि चित्तारा ह्यो 2 बायला नेपाळान प्रवेश मेळोवपा खातीर बनावट इमिग्रेशन सिक्के वापरतात हे दळाच्या जवानांच्या नदरेक येल्या उपरांत तांकां काल अटक केल्या. ह्या प्रकरणात कथीतरित्या सामील आशिल्लो आणि एक व्यक्ती फरार असा. पोलीस या प्रकरणाचो तपास करीत असात. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे असा. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. ताका कोंकणी भाषेचे गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून 2026 अशी असा. चड माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल या पंगडां मदीं आयज न्यू चंदीगड हांगच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर महत्वाचो क्वॉलिफायर 2 सामनो जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. ह्या सामन्याचो जैतिवंत पंगड आयतारा अहमदाबाद हांगा नरेंद्र मोदी मैदानाचेर जावपी IPL 2026च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स मंगळूर ह्या पंगडाकडेन सामनो खेळटलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान मान्सून पावसाच्या हंगामान जून ते सप्टेंबर ह्या काळांत देशांत सामान्य परस उणो पावस पडटलो.

अदमास काढला. आयस नवी दिल्लीत पावसाच्या अदमासाविषयी मीडियाकडेन माहिती दितना विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन हांणी सांगला की हंगामान ईशान्य भारताचेर पावस सामान्य आणि साऊथ पेनिन्सुलार आणि वायव्य भारताचेर सामान्य परस उण्या पावसाची शक्यताय असा अशी माहिती त्यांनी मुखार दिल्या. मीडियाक संबोधित करताना आयएमडीचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहोपात्रा हांणी सांगले जून महिन्यात देशातलो सरासरी पाऊस सामान्य परस चढ असपाची शक्यताय असा. या काळात वायव्य ईशान्य आणि दक्षिण पेनिन्सुला सहित देशातल्या काय वाठारांनी सामान्य वा सामान्य परस चढ पाऊस पडपाची शक्यताय असा असे त्यांनी सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: हटाणा बंटी और बबली या फिल्मातल्यान हे गीत उदित नारायण, सुनिधी चौहान, निहारा जोशी हांचो जोड आवाज तुम्ही ऐकलो. शंकर एहसान लॉय हांचे संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले. एकशे पाच चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबो इश्टानो कायस खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. गोंयच्या

0: म्युझिकल इयर्स आकाशवाणी एफ एम रेनबो स्टॅनबरोबर 7:10 जातात आणि मुखावरी कार्यावर तुमची पसंती फोन इन तुमच्या आवडीची फिल्मी गीतां तुम्ही मागपाक शकता आणि त्या खातीर आमचे नंबर 08322421285 08322421285 वा 08322424457 08322424457 ही कार्यावळ तुमच्या खातीर काय खेळणारच.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफ एम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो

जाणव तुमची पसंती फोनी निहिकऱ्यावर आणि मुखविला गीत एनिमल या फिल्मातल्या राघव चैतन्य आणि प्रीतम हांचो जोड आवाज. जाणव प्रतीश नाटेकर हांची रिक्वेस्ट या गीता खातीर.

मिश्रांनो, तुमची पसंती ही तुमच्या आवडीच्या फिल्मी गीतांची ही कार्यावळ तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो सेवेत. तुमका याद करून दिता कांयच खिणा भितर 7:20 एक 11 वरांचेर 11 वरांत कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

0: वेरें वागुर्मे ग्राम पंचायतीच्यो सरपंच शोभा पेरणी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या मजगतीं प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हांचेय मार्गदर्शन करपी उलोवप जालें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: सरकारी खाजगी आणि कोमुनी दादीचे जमनीतली घरां नावाचेर करपी म्हजे घर येवजणे खाला आनीक 3,000 अर्ज निकालात काढल्यात. उत्तर आणि दक्षिण गोयात खाशेली कार्यावळ आयोजित करून 3,000 घरांच्या सनदींचे वाटप करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या येवजण्यो सगळ्या मेरेन पावोवपा वांगडा एनडीए सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ले खातीर दरेका मतदारसंघात कार्यावळी आयोजित करतले. भाजप मगो आणि सरकाराक फाटबळ दिवपी अपक्ष आमदारांची आयज पणजे बसका झाली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. बसके उपरांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी बसकेतल्या निर्णयांची माहिती दिली आणि केंद्रातल्या एनडीए सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्यात ते निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां बसकेंत परबीं भेटयली. ह्या निमतान दरेका मतदारसंघात विविध कार्यावळींचें आयोजन जातलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सप्टेंबर वा ऑक्टोबर म्हयन्यांत गोंयाक भेट दितले. ह्या वेळार तांचे हस्तुकीं साबार प्रकल्पांचें उक्तावण जातलें अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. तेच परी प्रधानमंत्री रोजगार येवजणे खाला आतां मेरेन 1,500 तरणाट्यांक प्रशिक्षण दिलां, तशेंच आनीक 15,000 तरणाट्यांक प्रशिक्षण दितले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी हे वेळार उलयतना दिली. साखळीच्या रविंद्र भवनांत फाल्यां 30 मे 2026 ह्या दिसा साखळी शॉर्ट फिल्म महोत्सव जातलो. 30 मे दिसा सकाळीं 10 वरांचेर महोत्सवाचें उक्तावण जातलें. सांजवेळा 6 वरांचेर इनामां वांटप सुवाळ्याचें आयोजन केलां. ह्या शॉर्ट फिल्म महोत्सवांत वट्ट 13 शॉर्ट फिल्म दाखयतले अशी माहिती साखळी रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष चिमुलकार हांणी दिल्या. रसिकांनी व्हड संख्येन ह्या महोत्सवाक हजर रावचें अशें आवाहन साखळी रविंद्र भवनान केलां. वीर सावरकर युवा मंच दिवचल आनी भारत सरकाराच्या युवा वेव्हार खात्या कडेन जोडून आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थेच्या वतीन विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंतीच्या निमतान दिवचल शारांत एक खास कार्यावळ घडोवन हाडली. दिवचले बोर्डेच्या शांताराम नगरांतल्या सभाघरांत ही कार्यावळ जाली. हे कार्यावळीक मुखेल वक्ते म्हणून भारत माता की जय संघटनेचे जाळवणदार आत्माराम गांवकार हजर आशिल्ले. इतले मजगतीं विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान साखळीच्या रविंद्र भवनांत काल एक गीत सावरकर ही खाशेली कार्यावळ जाली. तातूंत तेजस वेर्णेकार आनी स्नेहल गुरव हांणी वांटो घेतिल्लो. आतां हवामान. हवामानांतल्या वेगवेगळ्या बदलांक लागून आयज आनी फाल्यां म्हळ्यार 29 मे आनी 30 मे मजगतीं राज्यांत जोगलां आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. काल गोंयांत किरकोळ पावसाची नोंद जाल्या. आयज हवामान खात्यान तापमान नोंद केलां ते प्रमाण पणजे चडांचड तापमान 34.6 आनी उण्यांत उणें 28.5 सेल्सियस जाल्यार मुरगांवांत चडांचड 34.4 आनी उण्यांत उणें 28.6 सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या. फुडले 6 दीस राज्यांत चडांचड 34-35 जाल्यार उण्यांत उणें 27-28 सेल्सियस तापमान उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 1 मार्च ते 28 मे मेरेन राज्यांत सरासरीन 74.8 मिलीमिटर पावस पडिल्ल्याची नोंद जाल्या. आनी आतां ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं वृत्तनिवेदकाच्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें आसा. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. ताका कोंकणी भाशेचें गिन्यान आसपाक जाय. तेच परी इंग्लिशींतल्यान कोंकणीत अणकार करपाची कुशळटाय ताचे कडेन आसप गरजेची आसा. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून 2026 आसा. चड म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क सादचो अशें आकाशवाणीन कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयच्या घटक राज्याच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज गोंयांत

0: म्युझिकली ऑस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टनो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुम्ही ऐकल्यो आणि आता परत एकदा तुमकां येवकार तुमची पसंती फोन इन ह्या कार्यावळीन इष्टनो आमकां फोन करपा खातीर आमचे नंबर 08322421285 वा 08322224457 इष्टनो आमच्या बरोबर एक कॉलर आसा बाब शिवा सावंत हॅलो
1: हॅलो
0: हॅलो बाब येवकार तुमकां कार्यावळीन थँक्यू आणि आयज खंयचे सॉंग आमच्या खातीर हा डेफिनेटली ओके हय आणि कोणाक भेटोवपाक सोदता ओके थँक्यू बाब थँक्यू फॉर कॉलिंग इशनो शिवा सावंत हांची ही रिक्वेस्ट जोश ह्या फिल्मातल्यान उदित नारायण अलका याग्निक हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर

0: आतां जो शेफील्ड मातल्यान उदित नारायण अलका याग्नीक हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर तुमी आयकलो. आसतना तुमची पसंती फोन इन मागणी गितांचो हो प्रोग्राम आनी एक कॉलर आमच्या बरोबर आसा, पळोवया. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, हय, कोण उलयता?
1: हांव खापूर शेटकर उलयतां, जामावली.
0: शेटकर बाब, येवकार तुमकां. कशें आसा तुमी?
1: येवकार बरें आसा.
0: ओके, आनी खंयचें सॉंग मागता आयज?
1: आज शुक्रारले कारणान जय संतोषी मातीची आरती कोण म्हाका आयकोपाक आवडटा.
0: अरे वा, क्या बात.
1: उशा मंगेशकर आयिल्ली आनी ही तुका धरून सांगल्या. हांव अमक्या फ्रेंडा नांव अशी घेयना.
0: बरें, ओके.
1: सगळ्यांची कितें कशी नांव घेतली जाय ते एकट्या ना एकट्या राग येता.
0: बरोबर बरोबर, हय, सगळ्यांक डेडिकेट करता.
1: हय सगळ्या.
0: ओके, थँक्यू बाब.
1: सगळे आयकूंक आहा न्हू?
0: हय बरोबर, थँक्यू बाब. देव बरें करूं. आनी हे गीत तुमच्या आवडीचे.

अशानो चेन्नई एक्सप्रेस या फिल्मातल्यान हे गीत तितली तुम्ही ऐकले. अशानो काय गीता आणि यादी हांच्या मदीं खोल भावना जुळयल्यो आसता, काय सूर आमकां एक खाशेल्या खिणांत व्हरता. मनशाक जिणेच्या एका टप्प्यान व्हरून पावयता. केन्ना केन्ना एक गीत आमकां भुरगेपणांतले दीस याद करून दिता, केन्ना शाळेंतल्यो यादी वा कुटुंबा बरोबरचे दीस वा इश्टागतीचे दीस याद करून दिता. आनी शाणो तुमकां सुद्दां अशेंच खंयचें गीत जर समज तुमकां कितें याद करून दिता जाल्यार तुमी सुद्दां तें गीत मागपाक शकता. आनी त्या खातीर आमचे नंबर 2224457 2224457 वा 08322421285.

शनव मुखावेले हे गीत शुभम वजे हांची ही रिक्वेस्ट. माय नेम इज खान. या फिल्मा खातीर राहत फतेह अली खान, शंकर महादेवन, रिचा शर्मा हांचो जोड आवाज, शंकर एहसान लॉय हांचे संगीत.

माय नेम इज खान या फिल्मातल्या राहत फतेह अली खान, शंकर महादेवन, रिचा शर्मा हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर आशिल्लो. शंकर एसान लॉय हांचे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले. इश्टनो थोडोच वेळ आमचे कडेन आसा आनी अनेक रिक्वेस्ट आमी घेवया. सई धारगळकर हांचे कडल्यान मुखावली रिक्वेस्ट, लक बाय चान्स ह्या फिल्मातल्यान गीत ती मागतात.

0: अष्टनो तुमची पसंती या कार्यालयातले हे निमणे गीत आशिले लक बाय चान्स या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकले. अष्टनो याच बरोबर ह्या कार्यालयातल्यान या खिणाक निरोप घेता. म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो. इश्टानो काय खिणा भितर ऐकपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. गोंयच्या 40व्या घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज गोंयात पावल्यात. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू तशेंच मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयकारांक परबीं भेटयल्या. संवसारीक पर्यावरण दिसा म्हळ्यार 5 जून दिसा गोंय ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतल्यान राज्याच्या राष्ट्रीय आनी राज्य महामार्गांचेर 90 दिसांची मोहीम सुरू करतले

शनो बरोबर 8 वाजून 2 मिनटां आणि 42 सेकंद जातात आणि हांव आर जे प्रकाश तुमकां कातारांच्या ह्या कार्यावळीन मायामोगाचो येवकार भेटयता. कातारांच्या कार्यावळीन हे पयलेच कातार आल्फ्रे

गॉड छे आणि ताचो उगडास येता. हर्षानो काय यादी आणि काय खीण हे सदांच आमकां खंय तरी एका जाग्यार व्हरून सोडटा. आल्फ्रेड रोज हांचो आवाज ह्या कातारा खातीर तुमी आयकलो.

0: हसणारी टारोज हांचो आवाज ह्या कातारा खातीर तुमी ऐकलो. इश्टानो, कातारांच्या कार्यावळीन ह्या खेळांक येता एक ल्हानसोच विशो.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर, फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: FM रेनबोचे सप्तरंग.

0: सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

95.5 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेत कातारांची ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि 95 मुखावेले कातार सोनिया शिरसाठांच्या आवाजान हाऊसाहेबा पोलतोडी वेता दामोल्या लग्नांग

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: बाजारात
2: आणि पोती खंय तर
1: पोती पोती ते दितात मगो फुकट.
2: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
2: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
1: कळ कळ कपड्याची पोती
2: से नो टू प्लास्टिक.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टांनोबरोबर 8:32 आणि 22 सेकंद जातात आणि सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार.

जी हाँ दोस्तों, कुर्बानी या फिल्मा खातिर है गीत आशा भोसले, मोहम्मद रफी हंचो जोड़ावाल, कल्याण जी आनंद जी हंचे संगीत ह्या गीता खातीर तुम्हें ऐकले। इशानो काय गीता आणि यादी हंच्या मधी खोल भावना जुळेल असता काय सूर आमका एका खाशेल्या खिणान वरता मनशाक जिणेच्या एका टप्प्यांत व्हरून पावयता। केन्ना केन्ना एक गीत आमकां भुरगेपणांतले दीस याद करून दिता, नाजाल्यार केन्ना शाळेंतल्यो यादी आमकां परत याद करून दिता, वा कुटुंबा बरोबरचे दीस वा इश्टागतीचे दीस याद करून दिता। आणि अशीच ही सदाबहार फिल्मी गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकता 104.4 MHz FM रेनबो सेवेत।

0: ਇਸ਼ਟਾਨੋ ਸਾਹਿਬ ਬੀਬੀ ਔਰ ਗੁਲਾਮ ਯਾ ਫਿਲਮਾਂ ਖਾਤਿਰ ਹੈ ਗੀਤ ਗੀਤਾ ਦੱਤ ਆਣੀ ਹੇਮੰਤ ਕੁਮਾਰ ਹਾਂਚੋ ਜੋੜ ਆਵਾਜ਼ ਯਾ ਗੀਤਾ ਖਾਤਿਰ ਇਸ਼ਟਾਨੋ ਤੁਮੇ ਐਕਲੋ ਸ਼ਕੀਲ ਬਦਾਯੋਨੀ ਹਾਂਜੀ ਹੀ ਸ਼ਬਦ ਰਚਨਾ ਸ਼ਿਲੀ ਇਸ਼ਟਾਨੋ ਯਾ ਖਿਡਾਂਕ ਸਦਾਬਹਾਰ ਫਿਲਮ ਗੀਤਾਂਚਾ ਕਰੋਇਨ ਘੇਤਾ ਏਕ ਲਹਾਂਚੋਜ ਵਿਸ਼ੋ
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIR@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 June 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.
5: गांव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
6: गावा मदी खास नाव गाव रे मजो गाव.
5: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
7: गाव आणि हाव
0: आकाशवाणी FM रेनबो म्युझिकली योर्स. इशानो IPL सर्तीची क्वालिफायर 2 ही सुरू असा आणि आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात

द टायटन्स या संघामध्ये ही क्वालिफायर टू ही चालू असा. आणि इष्टनो या खेळाक राजस्थान रॉयल्स या संघान 13 षटकान 126 धावा करून 5 विकेटी ह्यो वगडायल्या. आणि 13 षटकांचो हो खेळ जाल्लो आसा. हातूंत वैभव सूर्यवंशी हाणेन 56 धावा केल्या 32 बॉल खेळून. आणि त्याचबरोबर रविंद्र जडेजा तांच्या बरोबर खेळटा 20 धावांचेर 35 धावा करून ते 20 बॉलांनी खेळटा. म्हणटकूच ही मॅच ही रंगल्या. आणि इश्टानो सगळ्यांची नजर हाचेर आसा. पण इश्टानो तुम्ही प्रवास करतात 105.4 MHz FM रेनबो सेवेत सदाबहार फिल्मी गीतांचो. आणि इश्टानो कार्यावळीत हे मुखावयले गीत मुकेश हांचो आवाज ह्या मुखावयल्या सुहाना सफर इसके लिए.

जी हाँ दोस्तों, मधुमती या फिल्मा खातीर मुकेश हंजा अवस्त मेकलॉस सलील चौधरी हांचे संगीत या गीता खातीर आशिल्ले. इशानो सुहाना सफर सदाबहार फिल्मी गीतांचो हो सफर तुम्ही करतात 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

पठनो आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी या फिल्मातल्यान हे गीत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर तुम ऐकलो. इशानो सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले हे निमणे गीत आणि ह्या उपरांत बरोबर 9 वरांचेर न्यूज 8:09 आणि त्या उपरांत पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि त्या खातीर आरजे कॅरोलीन इज ऑल सेट तुमच्या खातीर. तर इशानो तुम्ही खंयच वयचे ना हे निश्चित असा आणि ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो म्युझिकली युअर्स.